0: கவிதைகள் பிரி பறக்குது கொடி. Wild Soul von Madurai Soldier und Wild Wild Woman. Hast du da gerade gehört? Der Song ist schon etwas älter, im Dezember 2025 veröffentlicht. Wild Wild Woman, das Feature.
1: Mit, ja. Seitdem ist es aber nicht mucksmäuschen still geworden und die Gruppe, auch die einzelnen Persönlichkeiten, machen mit ihrem individuellen Musikprojekt weiter. Body, I'm just a girl. All right, body, you know what's up, but this sorry caddy, I'm just a girl. Die Pointerashi I Berry aus der Rap Group Wild Wild Woman hat genau heute ihren Track Berry dropped. Sie ist aber nicht die einzige, die sich hören lässt. गलतियां करते फिर सुधारने का ढोंग करते पहले ये जख्म करते फिर ऊपर से नमक मलते बेटी बचाओ का नाटक बेटी पर अत्याचार रेपिस्ट को मिलती टिकट मंत्री बनाती सरकार जब इनके काम.
0: Auch Sanja MQ und Mahi Gain haben zusammen den Song Dark vor 8 Tagen gedroppt. Jetzt aber der Track, der dich wieder daran erinnert, was für eine Bad Bitch eigentlich bist. Hier der Track Baddie.